0: Rana, Indie Top 10, Kanika ke saath, on Mirchi, It's Hot.
1: Na chuskiyon mein, na sustiyon mein, apni subah karein start, chustiyon mein. Cricket se lekar soccer ka shor, music, masti and much more. Success aur finance ka dose, weekdays 8 se 11 har roz. News aur masti ka silsila, Mirchi Mornings with Priscilla. ब्रेकिंग न्यूज मिर्ची पर आने वाला है हिट गाना
2: हिट हिट हिट
3: हिट गाना
4: हिट गाना
5: हिट गाना
6: हिट गाना
7: हरियाणा मिर्ची
8: Only on Radio Mirchi New York It's hot
0: Indie Top 10
9: Kanika ke saath on Mirchi
10: Number 4